आकाशवाणी पणजी सवारा 5 मिनटां जाल्लीं आसात. जाणून घेवया कार्यावळीची रुपरेखा. कार्यावळीची रुपरेखा सांगून जाल्या उपरांत बरोबर सवारा 10 मिनटांचेर लाव घेवया भक्ती संगीताचो पुष्पांजली कार्यावळींत. सवारा 32 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत सम्राज्ञी शेलार हांचें गायन तुमकां आयकूंक मेळटलें. आज तांच्या गायनांत राग बैरागी. सातवारा 10 मिनटांचेर कार्यावळ नमस्कार गोवा. कातारां सकाळच्या 8:15 जाल्यार 9:05 गीतां सदाबहार. दावारां 10 मिनटांचेर मराठी गितांची कार्यावळ. 11:05 आयकुया कोंकणी गितां. 12:05 कार्यावळ फोन इन अस्तुरी. आयचो विशय एसिडिटी हरी करी एन्ड वरी. मुखेल सोयरे डॉ सूरज प्रभुदेसाय. सादरीकरण चारुशिला देसाय हांचे. एक 1:05 कातारां परत एकदां तुमकां आयकुपाक मेळटली. जाल्यार 2 वरांचेर मराठी गितांची कार्यावळ. दोन वरां 32 मिनटां सावन कार्यावळ पश्चिमी संगीताची. कार्यावळ आसतली जूक बॉक्स सुरवेक. उपरांत 3 वरांचेर आरजेस चॉयस. साडे 3 वरांचेर प्रायोजीत कार्यावळ एनसीआरटी. 4:05 डान्स हिट्स. 5:10 कार्यावळ इन टॉप गियर. 5:35 मराठी गीतांची कार्यावळ. 6:05 रेनबो सांज.

साडेसहा वरांचेर नेदरलँड्स आनी भारत हांच्या मजगती जावपी आयसीसी बायलां टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट खेळाचे वर्णन तुमकां आयकूंक मेळटले आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. जाल्यार आमच्यो नेमाच्यो कार्यावळी तुमी आयकता न्यूज ऑन एर ह्या एपावरवी. सात वरां 10 मिनटांचेर आयकुपाक रावात. केंद्रीय सरकारच्या 12 वर्सांच्या कार्यकाळ पुराय जाल्ल्यान खासा वळेरी. आयचो विशय नक्षलवाद. सात वरां 45 मिनटांचेर कार्यावळी हिंदी फिल्मी गितांची. जाल्यार 8 वरांचेर कातारां. साडे 8 वरांचेर गितां सदाबहार. नवरांचेर कार्यावळ प्रायोजीत कार्यावळ आसतली पिलर ऑफ फायर. साडे 9 वरांचेर पश्चिमी संगिताची कार्यावळ वॉट्स हॉट. धा वरां 5 मिनटांचेर फोन इन कार्यावळ. जाल्यार रातच्या 11 वरां 10 मिनटांचेर द फील गूड आर. तर ही आशिल्ली रुपरेषा आज आमच्या एफएम रेनबो सेवेर वितरावचेल्या मुखेल अशा कार्यावळींची. 105.4 MHz एफएम रेनबो आमच्यो कार्यावळी तुमी सकाळच्या 6 वरां ते सांजेच्या 12 वरां 5 मिनटां मेरेन आयकूं येतात.

नमस्कार आणि युकार पुष्पांजलीकर यावळीत भक्तिसंगीताचं लाव घेऊया आणि स्मरण करूया त्या परमात्म्याचे ज्याच्या कृपेन ज्याच्या आशीर्वादान आईचा दिस आमच्या आयुष्यात आयला.

हे देवा परमेश्वरा, तूच या सृष्टीचं रचणार, तूच परमात्मा, तूच ही सृष्टी घडोवपी सृष्टीकर्ता, आणि आमचेर तुझी अपार माया

0: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळी आम्ही ऐकली. आईच्या कार्यावळीत सम्राट निशेलार हांच्या गायनात आम्ही ऐकलो राग बैरागी. इथल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळी हांगाच सोंपता.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण अशे की तो फकत कुडीचेरूच काम करिना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतः कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

मंगळ एक पेनो भारतीय संगीताच्या मळार आपले खाशेले स्थान दाखोवपी गान सरस्वती किशोरी आमोणकार. भारतीय संगीतात आशिल्ले मुख्य स्वर 12, पुणून ह्या 12 स्वरांनी असंख्य अशे सुरावळींनी ह्या विश्वाक भारतीय संगीताचे व्हडपण दाखोवन दिवपी म्हणजेच गान सरस्वती किशोरी आमोणकार. सूर हो उलयता, संगीत हे एकामेका कडेन उलोवपाचे माध्यम. खरे म्हळ्यार तांची आवय मातोश्री विदुशी मोगुबाई कुर्डीकर, जांकां गोंयकार माई म्हण वळखतात, गोंयच्या मातये कडेन खूब खूब लागीचे नाते जोडपी ह्यो व्हड विश्वाक वेंग मारिल्ल्यो कलाकार. आणि म्हणूनच तांचे आगळे वेगळे महत्व जाणा जावन घेता आसतना पुराय जगान तांकां तांगेल्या राग संगीता खातीर आपणायल्ली आणि ह्या राग संगीतात भरिल्ली भक्ती श्रद्धा आणि ह्या श्रद्धेत आशिल्ले एक आगळे वेगळेपण ह्या संसाराक दाखवून दिले ते आमच्या गान सरस्वती किशोरी आमोणकार हाणी. तांकां आमचो मानाचो मुजरो.

0: वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: इष्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया। जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटीयेंत उडोवप। प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आम्ही आचरणात हाडूया। प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावला मारूया।
2: आकाशवाणी पणजी बरोबर 7:05 आयकुपाक रावात। इंग्लिशीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान। उपरांत 7:10 आमी मेळूया। नमस्कार गोवा कार्यावळींत।

0: नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो वरवीं बरी देवकार. नमस्कार गोवा कार्यावळींत तुमचो दीस बरो वसूं आनी आयच्या दिसाची सुरवात करुया, कारण बऱ्या दिसा खातीर जाय बरे विचार. तर आयकुया आयच्या दिसाचें विचार किरण.
1: दुस्मानाचो सामनो करप सोपें आसता, पुणून स्वजनांकडे युद्ध करप ही भोव कठीण गजाल. ती पयली साकार करून दाखवया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

17 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपली कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. इतिहास सांगता आयचे दिसा 1632 वर्सा मुगल बादशाह शाहजहान हांची घरकान्न मुमताज हिचें निधन जाल्लें. मुगल बादशाह शाहजहान हांची घरकान्न मुमताज महल आयचे दिसा ह्या संवसाराक अंतरिल्ली. तिच्या स्मरणार्थ शाहजहान हांणी आग्रा हांगा ताज महालाची निर्मिती केली.

आईच्या दिसाची खास अशा घडामोडी आम्ही जाणून घेतल्यो. दिनविशेष या सेगमेंटातल्या 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कार्यावळ असा. नमस्कार गोवा.

पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांचो जोड आवाज या गीता खातीर आम्ही ऐकलो 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. तुम्ही ऐकत कार्यावळ नमस्कार गोवा बरोबर 7:25 मिनटांचेर मोगळ ऐकपी ऐकुयात कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबर दिता. गोंय सरकाराच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्यान विश्वास के विकास के जनकल्याण के ह्या कल्पनेचेर आधारीत 12 वर्सांच्या शासनाचेर भर दिवपी 3 दिसांचे प्रदर्शन घडोवन हाडलां. हे प्रदर्शन 16 ते 18 जून मेरेन पणजे, म्हापशा, मडगांव आनी कुडचडे बस स्टँडा सयत मुखेल भौशीक सुवातींनी जाता. नरेंद्र मोदी हांचो प्रधानमंत्री म्हणून 12 वर्सांचो काळ हो भारताच्या प्रगतीचो कार्यकाळ जावन आसा. एक भारत श्रेष्ठ भारत ह्या संकल्पनेत सध्या भाजपा सरकार काम करता. भारतातल्या जायत्या गरीब लोकांक गरिबी रेशेवयर हाडपाचो यत्न करता अशें उदका संसाधन मंत्री सुभाष शिरोडकर हांणी म्हळें. नरेंद्र मोदी हांणी 12 वर्सांच्या देशाच्या उदरगती खातीर केल्ल्या वावराचें हें प्रदर्शन रिपोर्ट कार्ड अशें भाजपा अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगलें. भारतीय जनता पार्टीचे 12 वर्सांच्या सरकारांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला देशाची सर्वांगीण उदरगत जाल्या. ह्या 12 वर्सांच्या काळांत नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याणा सयत साधन सुविधा उदरगत आनी मनीसबळ उदरगत जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या प्रदर्शनाचें उक्तावण केल्या उपरांत उलयतना म्हळें. सरकारी येवजण्या विशीं जनजागृती करप तशेंच भाजपाच्या कामाचो नियाळ सर्वसामान्य नागरिकां मेरेन कळपा खातीर ह्या प्रदर्शनाचें आयोजन केलां अशें मुखेलमंत्र्यान सांगलें.
1: 12 वर्सांच्या कार्यकाळात आम्ही नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलराचेर हे सरकार चलता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या 2 तत्वांचेर आम्ही डेव्हलपमेंट करीत असा आणि हे सगळे करता असताना हे पब्लिकाक कळप खूप गरजेचे असा. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे एक्झिबिशन म्हापसा बस स्टँड असतले, पणजे बस स्टँड असतले, मडगाव बस स्टँड असतले आणि कुडचड्या बस स्टँड असतले. या बस स्टँडाचेर आयज एक्झिबिशन लायल्या.
0: 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योगा दिसाच्या फाटभुयेर मुखेलमंत्र्याच्या अध्यक्षतेखाला खेळां आनी युवा वेव्हार खातें तशेंच राज्यांतल्या योग शिकोवपी संस्थांची खासा बसका जाली. 21 जूनाक आयतार आशिल्ल्या कारणान सरकारी कर्मचारी, शिक्षक तशेंच विद्यार्थ्यांनी ह्या कारावळीत वांटो घेवप बंधनकारक आसा. गोंयांत 2 लाखां परस चड जाण योगा दिसाच्या कारावळीत वांटो घेतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. रक्तदाब, गोडे मूत ह्या सारक्या दुयेंसांसावन रक्षण करपा खातीर सगळ्या गोंयकारांनी योगा दिसाच्या कार्यावळीत वांटो घेवन दर दिसा योगा करपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी केलां. फीट इंडिया सयत फीट गोवा करपाची मोख योग कार्यावळीच्या फाटभुयेर गोंय सरकारान दवरल्या. योगा केल्ल्यान गोडे मुताचे दुयेंस, हाय ब्लड प्रेशर तशेंच हेर दुयेंसाचेर मात करूं येता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां.
1: त्या धर्तीचेर ह्या फावटीचो इंटरनॅशनल योगा डे कार्यक्रम सकाळी 6 वरांचेर सुरवात जातलो. गोंयांतल्या ऑलमोस्ट म्हणजे फाटले फावटी 1000 रुपयापेक्षा चड वेळीचे हो कार्यक्रमाचे आयोजन केले. ह्याय फावटी बी 1000 रुपयापेक्षा चड जाग्याचेर सगळ्या असोसिएशन डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंट ऑफ आयुष हांकां मेळून हो कार्यक्रम सेलेब्रेट जातलो. ह्या फावटी ह्या संदी आयला.

नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात, परत एकदा नमस्कार गोवा कार्यावळीत तुमका सगळे येवकार कार्यावळीत या खिणाक ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल हांचो जोडस्वर.

मोकळे पेनो भारतातले सगळ्यात व्हड गोड्या उदकाचे तळे वुलार तळे आसा काश्मीरात. हे आशिया खंडातले दुसरे व्हड तळे. तेच बरोबर हे रामसर क्षेत्र जंय नैसर्गीक विविधताय आमकां पळोवपाक मेळटा. 105.4 MHz FM रेनबो तुम्ही ऐकत कार्यावळ नमस्कार गोवा. उदित नारायण आणि अलका याग्निक हांचो जोड आवाज ऐकूया या गीता खातीर.

0: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हय हय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोनावेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: एकशे पांच मेगाहर्ट्झ एफएम रेनबो मगळ्याक पण तुम्ही

0: हमेच किद्याक करप वा हमेच केल्ल्यान किदें जातलें असो विचार करूं नाकात.
1: खंयच्याय बऱ्या कामाची सुरवात स्वता पासून जाता.
0: चला तर स्वच्छतेचे नेम पाळूया मनापासून कर्तव्य म्हणून.
1: आमची भूंय स्वच्छ सुंदर दोरुया.
0: तिची पवित्रताय राखुया. स्वच्छता ही सेवा.

0: तयार करपाक आदार दिवपाचें उतर फुडाऱ्यांनी दिलें. जी सेव्हनान कॅन्सरा आड संवसारीक झुजाक गती दिवपाची वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. भारत आनी ब्राझील सयत भागीदार देशांच्या आदारान फुडाऱ्यांनी आळाबंद हाडप, बेगीन निदान करप आनी दर्जेदार भलायकी सेवा मेळोवप हाचेर भर दिलो आनी कॅन्सराच्या संशोधनात चड सहकार्याचो आनी उदेत्या तंत्रगिन्यानाचो जबाबदार वापर करपाचो उलो मारलो. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी लोकशायीत लोकांचो अधिक सहभाग आसपाच्या म्हत्वाचेर भर दिला. नवी दिल्लीत विकसीत भारत युवा संसद 2026 सहभागीकडे संवाद साधतना बिर्ला हांणी म्हणलें की प्रचंड लोकसंख्या, वेगवेगळी संस्कृती आनी भिन्न भौगोलीक परिस्थिती आसूनय स्वातंत्र्यता उपरांत वाडट्या जनसहभागान आमचो देश जगातली सगळ्यात व्हड लोकशाय म्हूण उदेला.
1: कैसे हम विकसित भारत के संकल्प को पूरा कर सकते हैं, इसके लिए युवा संसद के माध्यम से तर्क संवाद की संस्कृति को बढ़ाने का एक कार्यक्रम आयोजित किया और निश्चित रूप से आज 50 लाख से ज्यादा युवा संसद से जुड़े. अलग अलग राज्यों के अंदर युवाओं ने उस राज्य के विकसित और विकसित के साथ भारत विकसित के सपनों को साकार करने के लिए अपने विचार रखे.
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आतां मुखावेल्यो खबरो. मल्लम हांगाचे डॉ पुण्यामुर्ती नटेशन हे हॉकी खेळाडू, पूण ते एक मुखेल शास्त्रज्ञ, पशुवैजकी क्लिनिकल फार्माकॉलॉजिस्ट आनी लोक पशु चिकित्सा फार्माकॉलॉजी मळावेले मुखेल तज्ञ. पारंपारीक गिन्यान पद्दतींचो आवरिल्ल्या पशुवैजकी पद्दतीकडे जोडपाक तांणी 4 परस चड काळ केल्ल्या अथक यत्नांक लागून हजारांनी शेतकार आनी पशुवैजकी लोकांक थेट फायदो जाला आनी सूक्ष्म जंतुनाशक प्रतिकार शक्तीविशी राष्ट्रीय धोरणां तयार करपाकूय मदत जाल्या. हेच खातीर तांकां 2026 भारताचो सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री फावो जाला.
3: Having an understanding of plant intelligence, Dr. Punyamurthy began using medicinal plants to treat and prevent diseases in animals. Thus, he curated and validated ethno-veterinary, a veterinary care using nature's ingredients. His cures have benefited lakhs of cows and the farmers. He has formulated 5 simple remedies applicable to 34 health conditions of animals.
0: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीत म्हत्वाची बसका झाली. हातून यमुना न्हयच्या पुनरुज्जीवना खातीर बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्प विशीं 6 एकमत जाली. गृहमंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण हो प्रकल्प चालीक लावपा खातीर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आनी राजस्थान राज्यांनी समजिकायेच्या कबलातीचेर सय करपाक मान्यताय दिल्या. ही कबलात केल्या उपरांत किशाऊ प्रकल्पाक मान्यताये खातीर केंद्रीय मंत्रिमंडळ मुखार मांडटले. थारायिल्ल्या अर्थीक तरतुदी प्रमाण केंद्र सरकार प्रकल्पाच्या उदका घटका खातीर 90% अर्थीक मदत दितले, जाल्यार उरिल्ल्या 10% खर्च संबंधित 6 वांटून घेतले. तशेंच वीज निर्मिती घटकाचो खर्च उखलचे बदला हिमाचल प्रदेशाक दिल्ले उदक दिल्ली आनी राजस्थानाक पुरवण करपाचो निर्णय घेतला. हो निर्णय निवळ आनी निर्मळ यमुनेच्या दिशेन एक म्हत्वपूर्ण पावल थारतले, कारण हाका लागून न्हयत निवळ उदकाचो प्रवाह वाढोवपाक मजत जातली अशें मंत्रालयान सांगला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान काल AIFF 17 सकयल्या बायलां युथ लीगची पयली आवृत्ती जाहीर केली. फुडल्या म्हयन्याच्या 18 छत्तीसगडांतल्या नारायणपूर हांगाच्या RKM फुटबॉल अकादमीत ही सर्त सुरू जातली. भारतातल्या बायलांच्या युवा क्लब फुटबॉला खातीर हो इतिहासीक मार्गदर्शक फातर थारतलो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमातल्या कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास काडला. आयज छत्तीसगड, तेलंगणा आनी विदर्भातल्या कांय वाठारांनी उश्णतायेचे ल्हार चालूच उरपाची शक्यताय आसा. तशेंच दर्यादेग आंध्र

105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो सकाळची 9:05 मिनटं झाली असा. तुमका सगळ्यांक माय मोगाचो उर्बिबरी देवकार कार्यावळींत सदाबहार गीतांच्या सदाबहार गीतांची कार्यावळीची सुरुवात करूया लता मंगेशकर हांच्या स्वरांतल्या या गीतान.

मिलन फिल्म का तीरो आवाज लता मंगेशकर आणि मुकेश हंसो 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यावरचा सदाबहार गीतांची लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतात ही गीत रचना आनंद बक्षी यांची.

0: पसून मेळपी लाभ हो अदीक आसता. तुम्ही कितली जगली हाजे परस तुम्ही कितली निरोगी आयुष्य जगली हाका चड महत्व हांगा येता. आणि म्हणूनच आहार विहारा बरोबर योग या गजालीक आम्ही चड महत्व दिवप हे खूप खूप गरजेचे जावन असा असे आमचे योग अभ्यासक आमका सांगतात.
1: सदाबहार गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो चॅनलाचेर. कार्यावळीत या खिणाक ऐकूया मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचा जोड स्वर. फर्ज फिल्मा खातीर हो आवाज लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार आणि गीतकार आनंद बक्षी.

पत्थर के सनम फिल्मा खातीर हो आवाज मुकेश हंसो, लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार आणि गीतकार मजरू सुलतानपुरी. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो कार्यावळ सदाबहार गीतांची.

आराधना फिल्माखातीर मोहम्मद रफी आनी आशा भोसले हांचो जोडस्वर. आनंद बक्षी हांची ही गीत रचना 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो कार्यावळीत याखिनाक ऐकुया मन्नाडे हांचो स्वर एक फूल दो माली फिल्माखातीर.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

आकाशवाणी पणजी, सकाळची वरां जाल्ली आसा 10:52 कार्यावळ आसा सदाबहार गितांची. कार्यावळींतले हे निमाणे गीत लता मंगेशकर आनी मोहम्मद रफी हांचो जोड स्वर ह्या गिता खातीर. हे गीत तुमी आयकतात प्यार का मौसम फिल्मा खातीर. हो आवाज आर डी बर्मन, संगीतकार आनी गीतकार मजरू सुलतानपुरी.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. 10:11 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा हा कार्यक्रम. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी गीतांच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाची सुरुवात करूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील या गीताने.

चुकीची माणसं, चुकीचा रस्ता, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत, कारण यांच्यामुळेच आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे.

ऋषिकेशराने यांचे स्वर आपण ऐकलेत. श्रुते हो, जीवनात आपली तुलना कधीच कुणाशी करू नका. आपण जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात, कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठच आहे.

नेहा राजपाल व मंदार आपटे यांचे जोडस्वर आपण ऐकलेत. श्रोते हो, ज्या गोष्टीचा उदय आहे त्यांचा अंतही आहे, मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव.

श्रोतेहो, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हा यशाची अपेक्षा ही आपल्या मनात असतेच असते, पण आपल्याला प्रत्येक वेळी यश मिळेल असं होऊच शकत नाही. पण म्हणतात ना, त्यामुळे आपण प्रयत्न करणं सोडून देऊ शकत नाही, कारण गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलंच आहे.

सुरेश वाडकर व वैशाली माडे यांचे जोडस्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. श्रोते हो, आपल्या जीवनात चांगल्या माणसांना शोधण्यापेक्षा स्वतः चांगले व्हा, म्हणजे कुणीतरी तुम्हालाच शोधत येईल. 105.4 MHz वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. मंदार आपटे व प्रीती नेमकर जोशी यांच्या जोडस्वरात ऐकूया हे गीत.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकले. चंद्रशेखर सानेकर यांची रचना आणि विजय मोरे यांचे संगीत. या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा मराठी गीतांचा कार्यक्रम. नमस्कार.
1: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
2: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
3: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
1: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
2: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्या पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
1: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
3: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
1: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
4: योगक्षेमं वहम्याहम्.

मोगाळे कुप्यानो 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून इन केला एफएम रेनबो चॅनल. 11 वरां जाऊन 6 मिनटां आणि 24 सेकंद जाल्यात. सुगम संगीताच्या कार्यावळीत हांव रुचा तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार दिता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: सुगम संगीताच्या कार्यावळी तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत. गौतमी हेदे हांचो आवाज आणि संगीत, ऋषिकेश कदम हांची

दर्शना मणेरकार हांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार बाकीबाब बोरकार. मग ऐकूप्यानो सुगम संगीताचो आस्वाद तुम्ही घेता FM रेनबोचेर. ऐकूया फुडले गीत शान हांच्या आवाजात. संगीतकार अशोक पत्की आणि गीतकार साईश पाणंदीकार.

0: आयकू प्यानो आयज 12:05 आयकुपाक रावात अस्तुरी लायव्ह फोन इन कार्यावळ. मुखेल सोयरे दोतोर सूरज प्रभुदेसाय, जनरल आनी लॅप्रोस्कोपीक सर्जन. विशय जावन आसा एसिडिटी. हरी करी वरी. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन 08322224457 आनी 08322421285.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्त

साधना सरगम आणि जय मंगलदास यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकले. सुगम संगीताची कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया बाकीबाब बोरकार यांची गीतरचना, भीमराव पांचाळे यांचा आवाज आणि संगीत.

0: दीपलक्ष्मी मोघे हांच्या आवाजांत हें गीत तुमी आयकलें. संगीतकार मुकेश घाटवळ आनी गीतकार सतीश गांवस. सुगम संगीत तुमी आयकता FM रेनबोचेर. कार्यावळींत ह्या खिणाक घेवया ल्हानसोच विसव.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105

शंकर रामाणी हांची गीतरचना तुम्ही निकतीच ऐकली. प्रमोद प्रियोळकार हांचा आवाज आणि संगीत. सुगम संगीताची कार्यवळ पुढे वरताना आता ऐकूया अर्चना खांडेपारकर आणि शिरीष लवंदे हांच्या आवाजात हे गीत. शिरीष लवंदे हांचे संगीत आणि रचना.

0: बेंडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर तुमकां सगळ्यांक परतून एकदां माई मोगाचो येवकार दिता. हांव चारुशिला. बुधवारचो 12:05 वेळ आनी तुमच्याच खासा आवडीची ही कार्यावळ फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत आसात मुखेल सोयरे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, जनरल आणि लॅप्रोस्कोपीक सर्जन. विषय एसिडिटी, हरी करी अँड वरी. तुमच्या सांगातान आसा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतोर नमस्कार. स्टुडिओत तुमकां आकाशवाणी परिवार आणि म्हजे सगळे आयकुपी दितात माये मोगाचो येवकार.
1: तुम्ही म्हाका हांगाच आपयलें, खूब बरें दिसलें. आकाशवाणी येवपाची खूब इच्छा आशिल्ली, तुमकां लागून ती आयज इच्छा पूर्ण जाली म्हणून तुमकां चड आनी चड देव बरें करूं.
0: दोतोर तुमची थोड्या भितर हांव वळख करून दिता. आयकपेनो डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, सिनियर कन्सल्टंट जनरल लॅप्रोस्कोपीक आणि लेझर सर्जन. तांचे स्वतःचे असे एक आस्थापन असा. ते डायरेक्टर असतात

0: સનશાઇન હોસ્પિટલ છે. હોસ્પિસિયો હોસ્પિટલ મડગાંવ આણી ह्या વાંગડાચ અનેક મડગાંવચ્યા નામનેચ્યા હોસ્પિટલાની તાણી સર્જન म्हणून સેવા દિલ्या. અનેક ઓપરેશન્સ ते કરતાત. ल्हानपणा सावन शिक्षणाच्या मळ्यार ताणी उल्लेखनीय असे जैत मेळयला. रिसोर्स पर्सन म्हणून अनेक वर्कशॉपांनी आणि अनेक कॉन्फरन्सांनी ताणी वाटो घेतला. अनेक पेपर्स ताणी सादर केल्यात. नामनेच्या अशा इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच असोसिएशन्स ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया, इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रियोनॉस्टल एंडोसर्जन्स अशा अनेक संस्थांचे ते वांगडी असात. सामाजिक संस्थांकडे त्यांचा लागीचो असो संबंध असा. अनेक प्रेस्टिजियस असे अवॉर्ड्स त्यांना फावो झाल्या. आय एम ए बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड 2 वेळा, शायनिंग स्टार ऑफ आय ए जी एस अवॉर्ड, तसेच रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा बहुमान केला. दूरदर्शन आणि अनेक चॅनलांचेर तसेच आकाशवाणींनी त्यांनी आपले कार्यक्रम नियमितपणान सादर केल्यात. दोतोर थोडे भीतर तुमची ओळख हांवें करून दिली आसा, पूण म्हज्या आयकप्याक हांव सांगूंक सोदतां की म्हजी आणि दोतोराची ओळख झाली ती त्यांच्या लिखाणा वरवीं. बरोबर दोतोर?
1: बरोबर.
0: आमचे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय मुखेल सोयरे आयचे लोकमत दिसाळेचेर ते नियमितपणान लिखाण करतात. त्यांचे लिखाण वाचून त्यांचा नंबर घेऊन आणि त्यांचा नंबर आमकां दिलो आमचेच एक कलाकार आणि शिक्षणाच्या मळार ज्यांचे खाशेले असे नाव असा ते अनंत अग्नी सर, त्यांच्या कडल्यान हांवें त्यांचा नंबर घेतलो आणि दोतोराक फोन केलो. तेव्हा दोतोरान एक मिनिट सुद्धा घेनासताना, एक क्षण सुद्धा घेनासताना म्हाका होयकार दिलो आणि आयज दोतोर आमच्या स्टुडिओन असात. मनापासून तुमकां दोतोर धन्यवाद दिता, तुमचे स्वागत करता. आणि कार्यावळीतलो म्हजो पहिलो प्रश्न की तुम्ही ह्या दोतोरकीच्या मळार कसे पावले?
1: जेन्ना हांव 10वी पास जालो आनी 11वी 12वी शिकपाक चौगुले कॉलेजीन गेलो तेन्ना हांवें PCBM आमच्या टायमार म्हणटाले म्हळ्यार फिजिक्स, कॅमेस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स हे चारही सब्जेक्ट हांवें घेतिल्ले. आनी खंयच्याच एक डायरेक्शनाक वतलो अशें म्हजें शुअर नाशिल्लो. पूण जेन्ना रिजल्ट आयलो म्हजे एक दोन क्लोज फ्रेंड तांकांय बरे बायोलॉजीन मार्क पडले, ते म्हाका म्हणपाक लागले अरे आमी डॉक्टर जाल्यार बरे. आनी हो म्हज्या मनाचेर परिणाम जालो आनी हांवें बरें हांचे बरोबर हांव वतलो कित्याक म्हाका ही फ्रेंडशीप सुडोवपाची नाशिल्ली. म्हणून हांव तांचे बरोबर मेडिकलाक पावलो, ना जाल्यार हांव बाबा डॉक्टर इंजिनियर जातलो असो पयलेच्यान म्हज्या तकलेन व्हडलो विचार नाशिल्लो.
0: दोतोर, हातूंतल्यान एक कळून येता की तुमी प्रामाणीकपणान शिकले, तुमकां कंपनी बरी मेळ्ळी
1: सारकी,
0: आणि तांचे जे ताणी तुमकां जे मार्गदर्शन केले तातूंतल्यान तुमी दोतोर जाले. पूण दोतोर, हो लॅप्रोस्कोपी हो विशय कसो निवडलो? म्हणजे
1: जेन्ना म्हजे MS जनरल सर्जरी हांव पास जालो तेन्ना हांवें पळयलें की दोन तरेचे ऑप्शन आसात. एक म्हळ्यार सुपर स्पेशलिटी, जाका आमी आमच्या भाशेन MCH म्हणटात, तो एक कोर्स आमच्यांनी करपाक जाता. आनी दुसरो कोर्स म्हळ्यार फेलोशीप, म्हळ्यार एक वर्स तुवें अमूक एक सब्जेक्ट शिकप, तातूंत एक्सपर्टायज घेवप आनी तें तुवें प्रॅक्टीस करप. आनी जेन्ना एक 2007-08 लॅप्रोस्कोपी सर्जरी, जाका आमी म्हणटात की होल सर्जरी जावं मिनिमली एक्सेस सर्जरी, म्हळ्यार कितें आसता, खंयचें ऑपरेशन जर करपा आसा तें मोठी चिरफाड करनासतना बारीक बारीक जखमेच्या सहाय्यान तें ऑपरेशन करप. आनी हें ऑपरेशनाची तेन्ना खूब अशी ग्रोथ जाताली आनी म्हज्या मनान आयलें की हांवूय हें ऑपरेशना बद्दल आनी शिकचें. ताका लागून हांव बॉम्बे गेलो. बॉम्बेक हांव 2-2.5 वर्सां रावलो आनी तातूंतल्यान म्हाका ह्या फिल्डाचो इंट्रस्ट डॅवलप जालो. हांवें तातूंत म्हजें एक्सपर्टायज गेन केली आनी तें करून हांव परत गव्हर्मेंट हॉस्पिटलान, साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आतां म्हणटात ताका, त्या टायमार हॉस्पिशो हॉस्पिटल म्हणटाले, थंय हांव आयलो. आनी म्हजी जी नवीन शिकिल्ली टॅक्नोलॉजी आसा ती हांवें थंय लोकांच्या बेनिफिटाक यूज करपाक चालू केली. आनी आय एम ग्रेटफूल की त्या हॉस्पिटलान म्हाका खूब असे पेशंट मेळ्ळे आनी म्हजी लॅप्रोस्कोपी जी सर्जरीची कला आसा ती फायन ट्यून करपाक म्हाका खूब थंय मदत जाली आनी पेशंटांक फायदो जालो थंय बेजिकली. सो हाका लागून ह्या लॅप्रोस्कोपीचे बद्दल म्हजी हांव तातूंत एक्सपर्टायज घेवपाक शकलो.
0: दोतोर, हॉस्पिसियो हॉस्पिटलान तुम्ही म्हळे की आपल्याक खूब बरें दिसले की आपली कला हे जाले आणि फुडे त्या पेशंटांकूय बी खूप हे मेळ्ळे, कारण तुम्ही स्वतः कष्ट करून शिकले आणि त्या काळार म्हणजे तो विषय महत्वाचा आशिल्लो. दोतोर लॅप्रोस्कोपी विशीं आमी जाणा जावन घेवया.

0: FM रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत असतात आयचे आमचे मुखेल सोयरे डॉक्टर सूरज प्रभुदेसाय, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन. विषय असा एसिडिटी, हरी, करी अँड वरी. तुमच्या सांगातान असा सदा भशेनूच हांव चारुशिला. दोतर आमकां एक फोन आयिल्लो, कुणाल आमोणकार सांताक्रूज सावन. तो म्हणटा की एसिडिटी म्हणजे एक साधे म्हणतात जळ जळ जाता कितें जाता, पूण केन्ना केन्नाय हीच एसिडिटी आमकां भलत्याच विकारा कडेन व्हरता. तेन्ना ताज्या खातीर पयलींच टेस्ट करप किंवां ताजेर कसो उपचार करप?
1: वो कुणाल बाबान जो प्रश्न विचारला तो म्हाका दिसता एकदम बरो विचारला. खूब फावटी कितें जाता, पेशंट आपणाक कितेंय जरी सिमटम्स जाले दुयेंसाची ते आपूण एसिडिटीचें अशें गृहीत धरून चलता. पूण म्हाका हांगा सांगपाक जाय आमच्या आयकोप्यांक की अशें नासता. खूब फावटी आमी जी म्हणटात एसिडीचे सिमटम्स ते मेजर दुयेंसाचे सिमटम्स सुद्दां आसपाक शकतात. आनी हें आमी कशें सेल्फ रियलायज करतले की बाबा हें दुयेंस सिरियस आसा वो ना? खूब फावटी आमी आयकलां जातलें की पेशंटाक एसिडिटी म्हणटात पूण ताका हार्ट एटॅक आयिल्लो आसता. सो ताका लागून एसिडिटीची दुयेंस आनी हार्टाची दुयेंसां सिमटम्स खूब फावटी मॅच जावपाक शकतात. म्हणून म्हज्या पेशंटांक एक सांगणें आसा की तुमी स्वता ट्रिटमेंट करून घेनाका. जर तुमकां कितें डावट दिसता तुमी योग्य डॉक्टरा कडेन वचून तुमचें इवेल्युएशन करून घेयात. वो ताजो एक पार्ट जालो. दुसरो पार्ट असो आसा की खूब फावटी कॅन्सरा सारकी भीषण दुयेंसां एसिडिटीचे सिमटम्स घेवन तुमच्या नजरे फुडें येवपाक शकतात. आनी तेन्ना आमी कशी डिफरंशिएट करप की हें सिंपल एसिडीचें दुयेंस जावं हाजे फाटल्यान कितें तरी आनीक वायट दुयेंस आसपाक शकता. हांव अशें म्हणटा की जर तुका आमी रेड फ्लॅग सायन्स अशें म्हणटात, म्हळ्यार रेड फ्लॅग जो आमी दाखयतात पळय मातसो डेंजर तांबडो बावटो डेंजर सिमटम्स हें आमी लक्षांत दवरपाक जाय. आनी खंयचे आमचे डेंजर सिमटम्स? जर तुमकां गिळपाक त्रास जाता, जेवण खंय तरी फुडपायपाक लागिल्ल्या भशेन जाता, हें फर्स्ट सिमटम आमी निग्लेक्ट करपाक कोता येना. दुसरे सिमटम्स आमी अशें म्हणटात की तुमकां जर बेश्टी एसिडिटी जाता पेशंटाची वेट केन्नाच कमी जायना. जर तुमची वेट कमी जावपाक लागली जाल्यार तुमी लक्ष दवरात की हें सिंपल एसिडिटीचें प्रकरण न्ही आनी कितें तरी आसपाक शकता, योग्य डायग्नोसीस करून घेयात. थर्ड, तुमकां संडास काळो जाता जावं संडासांतल्यान रगत वता जावं पोटांत अनबेरेबल पेन येता. हें हांव कित्याक सांगतां, खूब फावटी पोटांतल्या अल्सराचीं दुयेंसां पोटाचें कॅन्सर हे अशा तरेन पेशंटांक सिमटम्स दाखोवन दितात की दिसता बेश्टें एसिडीचें दुयेंस म्हणून, पूण भितर ताची ग्रोथ जायत चल्ला. स्पेशली पॅनक्रियाजाचें कॅन्सर, पोटान दुखप. आनी खूब फावटी आमी निग्लेक्ट करतात कांय ना रे ही बेश्टी एसिडिटी वो गॅस भरला जावं हें इनडायजेशन, अशें ना. जर तुमकां दिसता हे तुमचे सिमटम्स एक म्हयनो जावं देड म्हयन्या परस चड तुमकां सिमटम आसात जाल्यार तुमी हें निग्लेक्ट करपाक वता येना. रक्ताची उल्टी जावप हें आनी एक वेरी इम्पॉर्टंट सिमटम जें आमी बेश्टें एसिडीचें म्हूण निग्लेक्ट करपाक वता येना. आनी लास्ट असो जो आसा जाका म्हळ्यार पोटांत तुमकां खंय गांट लंप जावं स्वेलिंग जर लागता जाल्यार म्हाका दिसता हे पांच सिमटम जे आसात ते आमी रेड फ्लॅग सिमटम्स म्हणून ताजी नोटीस दवरपाक जाय. आनी ही जर तुमकां सिमटम दिसता तुमी बेश्टी एसिडीची दुयेंसां म्हणून ओगी रावं नाकात. ताजेर योग्य तरेचो डायग्नोसीस योग्य तरेचो इलाज तुमी बेगिनात बेगीन करून घेवपाक जाय.
0: सो आपल्या

0: फॅमिली डॉक्टराकडे किंवा लागीच्या डॉक्टराकडे
1: डॉक्टराकडे
0: वचून संबंधित टेस्ट आणि उपचार
1: उपचार आम्ही करून घेऊपाक जाय.
0: सो कुणाल आमोणकार, तुझ्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोर, ह्याच विशयाचेर न्ही म्हाका एक प्रश्न आयिल्लो, फोन आयिल्लो. ते म्हणटा, नेहा लवंदे कळंगूट सावन ताणें फोन केल्लो. ते म्हणटा, सुको खोकलो आनी ताळो बसप हाजो एसिडिटी कडेन संबंद आसा काय?
1: नेहाबायन, हो प्रश्न एकदम अत्यंत बरो प्रश्न विचारला. कित्याक जेन्ना आमी एसिडिटी म्हणटात, हांवें तुमकां पयलींच सांगलें, एसिडिटीची दुयेंसां दोन टायपाची आसात. एक, जेन्ना एसीड फक्त पोटांत तुंबून उरता. जेन्ना हें तुंबून उरता तेन्ना पोट डबडबप, पोटांत अल्सर जावप, पोटांत घावे जावप, केन्ना रक्ताची उल्टी जावप, संडास काळो जावप आनी पोटाची सायज बारीक जावप, हे प्रकार जावपाक शकता. दुसरी टायपाची दुयेंसां म्हळ्यार गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज. हे पोटांतलें एसीड जेन्ना आमच्या फूड पायपान येता तेन्ना आमी ताका म्हणटात रिफ्लक्स डिसीज. गॅस्ट्रो इसोफेजल, स्टमकांतल्यान फूड पायपान एसीड येवप. आतां जेन्ना हें एसीड फूड पायपान येता, आमी जर मनशाची शरीर रचना पळयली, आमच्या फूड पायपाक तेंकून कितें आसा? व्हॉयस यंत्र, जाका आमी म्हणटात सावंडाचें यंत्र, घसो, स्वर यंत्र, घसो आनी विंड पायप, हो आमच्या फूड पायपाक तेंकून आसा. जेन्ना हें एसीड वयर येता, तें आमच्या स्वरयंत्राक वचून लागता. स्वरयंत्राक सूज करता आनी स्वरयंत्रांतल्यान व्हळू हें एसीड आमच्या विंड पायपान देंवता. आनी जेन्ना एसीड विंड पायपान देंवता, तेन्ना आमचें ब्रॉन्कायटीस, म्हळ्यार विंड पायपाक सूज येवप, आनी बॉडी हें एसीड भायर उडोवपाक ट्राय करता. आनी कशी भायर उडोवपाक ट्राय? खोकली काडून. सो खोकली इज वन ऑफ द एक्स्ट्रा इसोफेजल सिमटम्स ऑफ रिफ्लक्स डिसीज. घसो बसप, आवाज परतो परतो चेंज जावप, हे प्रॉब्लेम एसिडीच्या दुयेंसा लागून जावपाक शकतात. पूण हाज्याय बरोबर आमी याद दवरपाक जाय की खोकलो आनी घसाचो आवाज चेंज जावप हाची बाकीची रिजनां आसपाक शकतात, जशीं की टीबी, जशीं की लंग कॅन्सर, जशीं की न्युमोनिया, जशीं की लॅरिंजायटीस. म्हणटरी फक्त एसिडिटीन हें दुयेंस जालां अशेंय मानून कोता येना. आनी सिरियस दुयेंसा परस एसिडिटीन जावपाक शकता. म्हणून जर तुमकां हे सिमटम्स आसात जाल्यार तुमी सेल्फ एज्युम करनाकात. तुमी वचात डॉक्टरा कडेन, दाखोवन घेयात, योग्य तो इलाज करून घेयात. सो प्रश्न विचारला एकदम बरोबर, एसिडिटीक लागून खोकलो आनी घसो आवाज चेंज जावप हें प्रमाण जावपाक शकता. पूण तुमी तें स्वता एज्युम करचे परस डॉक्टरा म्हऱ्यांत वचून एकदां चॅक करून घेवन घेवप अत्यंत गरजेचें.
0: सो नेहा लवंदे कळंगूट सावन तुवें मुद्दम फोन केलो, कॉला खातीर धन्यवाद. तुका सविस्तर अशी जाप मेळ्या. दोतोर अशें म्हणटात न्ही की हाफ नॉलेज इज सदांच डेंजरस, अर्धकुटे ज्ञान हें आसता. सो तुमी इतली माहिती दिल्या, ताजो जर एका वाक्यान सार सांगपाचो जाल्यार आमी स्वताची बुद्ध वापरपाची ना.
1: न्ही कितें आसा, आतां नॉलेज खूब वाडला, इंटरनेट, चॅट जीपीटीक लागून प्रत्येक दुयेंसाचे बद्दल पयलीं कितें जातालें, मेडिकल बुक्स वेर एक्सेसिबल ओनली टू डॉक्टर्स आनी जनरल पेशंटाक हे नॉलेज मेळनाशिल्लें. पूण आतां नॉलेज इज एट युअर फिंगर टीप. तुमी युट्यूब पळयात, इंस्टा पळयात, सगळे कडेन आतां नॉलेज आसा. बट दीस नॉलेज आय फील एट अ कॉमन मनीस जो आसा ताणें डॉक्टराच्या कन्सल्टेशनान हे नॉलेज यूज करपाक जाय. हाचे दोन प्रॉब्लेम जावपाक शकतात. एक, कितें खूब फावटी पेशंट चड भिवपाक शकता. आमी खूब फावट व्हिडियो पळयता, अशें जाल्यार कॅन्सर, अशें जाल्यार हार्ट अटॅक, अशें जाल्यार किडनीचे प्रॉब्लेम. पूण पेशंटाक तें दुयेंसां नासता आनी तो भिवून जाम जावपाक शकता. आनी खूब फावटी हें सिंपल एसिडिटी म्हणून तो रावता, पूण ताजे अंडर हिडन इल्लेंस आसपाक शकता. म्हणून नॉलेज आसप हें अत्यंत गरजेचें, अवेरनेस आसप हो अत्यंत गरजेचो. पूण तो सेल्फाचेर आपणाचे स्वता यूज करनाकात. तुमी डॉक्टरां मेळात, तुमचे जर सिमटम्स आसा तुमी डॉक्टरां मेळात आनी डॉक्टराच्या कन्सल्टेशनान तुमी फुडें वचात. म्हाका दिसता म्हजो जेन्ना हांव पेशंटा कडेन उलयतां, खूब फावटी म्हाका लॅक्चर दिवपाक आपयतात ऑन अ सोशल प्लॅटफॉर्म ऑल्सो, तेन्ना म्हजो एकूच हेतू आसता की लोकांक सांगपाचो, तुमी डॉक्टरा कडेन एप्रोच करात आनी डॉक्टराच्या सल्ल्यान तुमचो ट्रिटमेंट चालू करात. आनी तेन्नाच तुमकां म्हाका दिसता सारको गूण पडटलो, कित्याक डायग्नोज करून घेवप अत्यंत गरजेचें.
0: आनी ताच्या खातीर डॉक्टर्स आसात. सो आमची नॉलेज आमी आमच्या पुरतीच सिमीत दवरून जर डॉक्टरा कडेन योग्य वेळार गेली जाल्यार आमच्यांनी खूब कितें अवॉयड करूं येता आनी साध्य करूं येता. दोतोर, फुडें वचच्या पयलीं तुमच्या आवडीचें गीत.
2: कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, एड्रेनालिन इंजेक्शन्स, हाय डोस आयबुप्रोफेन, बीटा ब्लॉकर्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, adrenaline injections, high dose ibuprofen.

0: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध आसात, जशे की जीम, धावप, सायकलिंग, पेंवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
1: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे आसात. ते कूड घट्ट करतातूच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
2: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितच्या पुराय विकासाचेर काम करता.
0: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
2: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विषयी असे म्हणतात,
1: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकता FM रेनबो. एक वर जाऊन 7 मिनटां जाल्यात. कदरांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. सुरवेक आयकुया आल्फ्रेड रोज हांच्या ताळ्यान हे कातार.

तुमच्या आवडीची कातारां FM रेनबोचेर फुल्लकातार गीता रोजांचे.

एलेन कॉस्ता हांच्या तळ्यान हे कातार तुमी आयकले. तुमी आयकता तुमच्या आवडीची कातारां एफ एम रेनबोचेर. फुडले कातार एम बॉयर आनी सोफिया हांच्या तळ्यान.

संरक्षण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लींत एक उंचेल्या पावण्यावेली बसका झाली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

0: कातारांच्या कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसॉच ब्रेक.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

0: नमस्कार श्रोते हो, मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात या सुंदर भक्तिरचनेनं.
1: विठ्ठलाचे पाय हे

श्रोते हो, नाचू गाऊ विठू नावे या गीतसंग्रहातील गीत आपण ऐकले सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संजय राज गौरीनंदन यांचे संगीत आणि विद्या ओक यांची गीतरचना. ऐकूया पुढील गीत अरुण दाते यांच्या भावपूर्ण स्वरात. संगीतकार यशवंत देव आणि गीतकार मंगेश पाडगावकर.

श्रोते हो, सुरेल अशा या मराठी गीतांचा आस्वाद आपण घेत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत.

पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत आपण ऐकले आशा भोसले यांच्या स्वरात, सुधीर फडके यांचे संगीत आणि सुधीर मोगे यांची गीतरचना.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकले. यशवंत देव यांचे संगीत आणि रचना. सुमधूर अशी ही गीते आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणात. ऐकूया पुढील गीत. स्वयंवर या नाटकासाठी मालती पांडे यांचा स्वर. संगीतकार भास्कर बुवा बखले आणि गीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर.

श्रोते हो, टाइमपास या चित्रपटातील गीत आपण ऐकले स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात. संगीतकार चिनार महेश आणि गीतकार गुरु ठाकूर. श्रोते हो, या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला हा मराठी गीतांचा कार्यक्रम. आणि कार्यक्रमातून मी ऋचा आपला निरोप घेते. नमस्कार. 2:32 पाश्चिमात्य संगीताच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता RJDC यांच्या साथीने. आता ऐकूया मुखेल खबरो.

म्यूजिकल यर्स आकाशवाणी एफएम रेनबो। नमस्कार श्रोते हो, एफएम रेनबोच्या या सुरेल भावस्पर्शी आणि मनमोहक कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। दिवसभराच्या धावपळीनंतर आता वेळ आहे थोडंसं स्वतःसाठी।

मराठी गीतांचा हा प्रवास. श्रोते हो, आयुष्यात काही क्षण असे असतात जे आपण कितीही पुढे गेलो तरी विसरू शकत नाही. एखादी भेट, एखादं हास्य, एखादी संध्याकाळ, आणि त्या क्षणामध्ये दडलेला तो आनंद. हे क्षण फुलासारखे अलगत उमलतात आणि कायम मनात दरवळत राहतात. अशा सुंदर आठवणींची जाणीव करून देणारं हे ऐकू देत आहो ह्या कार्यावळीचं हे पहिलं गाणं, आशा भोसले ह्यांच्या स्वरात.

श्रोते हो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम FM रेनबो सबीन। श्रोते हो, सांज वेळेचं एक वेगळंच सौंदर्य असतं। मावळणारा सूर्य, मंद वारा आणि नकळत कोणाच्या तरी आठवणी मनात येणं। प्रेमाची सुरुवात अनेकदा अशाच एखाद्या शांत संध्याकाळी होते। त्या पहिल्या नजरेतलं निरागस प्रेम, तिओढ आणि ती हळवी भावना, ह्या सगळ्यांचं सुंदर चित्र रंगवणारं हे पुढचं गीत ऐकू देत आहोत सुरेश वाडकर ह्यांच्या स्वरात।

तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर एफ एम रेनबो आणि ह्या क्षणी आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळ प्रत्यक्ष अनुभवलेले, नाट्य संगीताचा अमूल्य ठेवा जपणारे ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार ह्यांचे वयाच्या 98 वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटक क्षेत्रातील एक युग संपुष्टात आल्याची भावना रसिक कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मराठी संगीत नाट्यसृष्टीचा चालता बोलता कोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावकार यांच्या जाण्याने रंगभूमीवर कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. ऐकूया हे पुढचं गाणं.

तुम्ही एकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम आणि श्रुती आत्ताच तुम्ही ऐकत होतात नाट्यगीत विश्वनाथ बगोल ह्यांच्या स्वरात. आणि आता ह्या कार्यक्रमात पुढे ऐकू देत आहोत पंडित प्रसाद सावकर ह्यांच्या स्वरात हे पुढचं नाट्यगीत कट्याळ काळजात घुसली ह्या नाटकातून.

श्रुती हो कलाकार जातो पण त्याची कला अमर राहते. प्रसाद सावकार ह्यांच्या सुरांच्या आठवणी मराठी रसिकांच्या मनात सदैव जिवंत राहतील. तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम आणि आता ह्या कार्यक्रमात पुढे ऐकूया प्रशांत दामले ह्यांच्या स्वरात हे पुढचं गीत.

बघितलं एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं एक कुटुंब दुःखा नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण.

0: आणि श्रोते हो, ह्या गीतासह आता मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहोत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर FM रेनबो. आणि आता काही क्षणातच ठळक बातम्या.
1: फलासान मध्य प्रदेशाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर होतात. पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला की निकृष्ट जाल्ली जमीन पुनर्जीवित करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरतेच मर्यादित ना, तर ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती आशिल्ली एक वचनबद्धताय असा. गोयचे नामनेचे वरिष्ठ रंगकर्मी गायक पद्मश्री फावो जाल्ले पंडित प्रसाद सावकार आयज संवसाराक अंतरले. तांच्या कुडीचेर फाल्यां निमणे संस्कार जातले. फाल्यां क्रांती दिसाच्या कार्यावळीत गोंय सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरीची नेमणूक पत्रां दितले अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी जाहीर केलां. दक्षीण गोंयच्या फोंड्या तालुक्यांतल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था भायर IIT गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय आयज मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबीत आशिल्ले गोवा महामार्ग कायदो विधेयक 2023 गोंय सरकारान फाटीं घेतलां. आयज अमेरिकेतल्या ह्युस्टना जावपी गट के मॅचीत पुर्तुगाल DR काँगो आड खेळटले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमी घेता 105.4 मेगा हर्टसान एफ एम रेनबो अनिश्टान आतां बरोबर 6 वरांचेर तुमकां आयकुपाक मेळटल्यो हिंदींतल्यान खबरो. आयकत रावात 105.4 मेगा हर्टसान एफ एम रेनबो.

म्युझिकली यस आकाशवाणी एफ एम रेनबो आणि इष्टांनो, आता स्टुडिओन वेळ झाला असा 16 जाऊन 6 मिनटं आणि 9 सेकंड. या वेळात

नकुला भयंकर आणि ए आर रेहमान हांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकले 105.4 मेगाहर्ट्सांचेर. इश्टानो, जेन्ना आमी फुटबॉल म्हणटात तेन्ना गोंयच्या प्रत्येक गांवांनी एक फुटबॉल ग्रावंड हो आसताच, आनी हो ग्रावंड जेन्ना आमी म्हणटात तेन्ना तो ग्रावंड हो गांवचे काळीज जावन आसता. हांव अशें कित्याक म्हणटा तर कित्याक तर सांज जाली म्हणटकच आमचे पांय आपोआप त्या ग्रावंडा कडेन वचपाक भायर सरता आनी हातीन तो फुटबॉल घेवन आमी डेफिनेटली भायर सरतात. तेन्ना पावसाच्या दिसांनी जेन्ना शेतांनी चिखल जाता आनी त्या चिखलान जेन्ना फुटबॉल खेळपाची जी खोस गोंयकार अणभवता ते उतरांनी सांगूं शकना. ते आय ते खंयच्याय आंतरराष्ट्रीय मैदाना परस कमी नासता. तर ऐकूया हें मुखावयलें गीत दलेर मेहंदी हांच्या जोड आवाजान.

तुम्ही ऐकत आहे 105.4 मेगाहर्ट्झांचे एफ एम रेनबो. आणि आता तुम्ही ऐकत आले दलेर मेहंदी ह्यांच्या आवाजान हे गीत. तर इष्टांनो, बरोबर 6:30 वरांचेर 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुमकां आयकुपाक मेळटल्यो भारत आणि नेदरलंड हांचे मदीं ICC वुमेन T20 वर्ल्ड कप हांची मॅच आसा ती तुमकां आयकुपाक मेळटली. आणि आमच्यो सगळ्यो कार्यावळी तुमकां आयकुपाक मेळटल्यो न्यूज ऑन एअर एपा वरवीं. तेन्ना आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो. आणि काही खिणातच तुमकां आयकुपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आनी उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजित केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावन बैत उलोवतली. 19 जूनाक पश्चिम बंगालातल्या कलाईकुंडा हांगा वचपादी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजित कार्यक्रमांक उपस्थित रावतली. 21 जूनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरात आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमात सहभागी जातली आनी राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हण वतली. पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला की निकृष्ट जाल्ली जमीन पुनरुज्जीवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरतेच मर्यादित नासून ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती असलेली एक वचनबद्धताय आसा. नवी दिल्लीत वाळवंटीकरण आनी दुष्काळ रोखपाच्या जागतीक दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: कसलीच सर्त नासता, योग शिकयता स्वता कडेन सर्त करात, दुसऱ्या कडेन न्हय।
1: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात, योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर आसा। भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात।
0: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला।

0: जगपाची एक कला.
1: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा, पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
2: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
0: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
3: योगक्षेमं वहम्याहम्.

0: Tumhe kita FM Rainbow News on a power van ya kanak tumhe kita Rainbow Sans hi karyavali nishtano ya hi karyavalin tumka aning gita aikupak metalis pun taje bole aikung gita kokni tlyan mukhel khabro
1: नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंय क्रांती दिसाचो राज्य पांवड्यावयलो मुखेल कार्यक्रम फाल्यां बिरेस्तारा सकाळीं 9:15 पणजे आझाद मैदानाचेर जातलो. पुलीस खात्याच्या मुख्यालय प्रकल्पा खातीर फाल्यां बुन्यादी फातर बसयतले. मनोहर पर्रीकर खेळा एक्सलन्स सेंटरा खातीर निवड चाचणी 19 जूनाक काणकोणांत जातली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 26 जून या दिसा आंतरराष्ट्रीय घुळी वखदा सेवन आणि बेकायदेशीर व्यवहार विरोधी दीस पाळटले. फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगासर भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार IIT गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो मंत्रिमंडळाचो निर्णय. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत फाल्यां क्रांती दिसाच्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले. गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाल्ले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार आयज वयाच्या 98व्या वर्सा संवसाराक अंतरले. गोंय पर्यटन उदरगत म्हामंडळावरवीं 60 कोटी रुपयांची आधुनीक हॉस्पिटेलिटी हब करपाचो सरकाराचो प्रस्ताव. विजेची जी चड बिलां आयल्या तांची तपासणी करून हो प्रश्न सुटावो करपाचो आदेश वीज खात्याक दिला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

तुम्ही ऐकता 105 चार मेगाहर्ट्सांचेर एफ एम रेनबो. आणि इश्टानो, आता स्टुडिओन वेळ झाला असा 7:45 आणि 54 सेकंद. आणि आता ह्या सभेन तुमका मुखार ऐकूंक येता हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ.

तुम्हें किता एफ एम रेनबो आणि ह्या खिणाक तुम्हें किता हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ. एकवेनो ह्या कार्यावळीन मुखार ऐकूया आरको हांच्या आवाजान हे मुखावयले गीत.

0: चाह अभी मौसमों का बदलना बाकी है ओ साथी रे
1: तुम्ही किता एफ एम रेनबो आणि ह्या किणाक तुम्ही किता हिंदी फिल्म गीतांची ही कार्यावळ आणि ऐकू बेनो ह्या कार्यावळीन आता मुखार ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांच्या आवाजान जुगनो फिल्मातल्यान हे गीत.

0: तुम एकदा 105 अंश 4 MHz एफ एम रेनबो
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
3: गाव आणि हाव

तुम्ही आयकता आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि ह्या खिणाक तुम्ही आयकता कातारांची कार्यावळ. आमच्यो ह्यो कार्यावळी तुम्ही न्यूज ऑन एअर ॲपावरवी ऐकुपाक शकता आणि सध्या चालू असा भारत आणि म्हणजे इंडिया आणि नेदरलँड हांची मॅच सध्या चालू असा वर्ल्ड T20 वुमन्स वर्ल्ड कप आणि ह्या खिणाक भारत आणि नेदरलँड हांच्या मदीं मॅच चालू आसा आनी सद्याक भारताची

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स. आणि इष्टानो, आता स्टुडिओन वेळ जाल्लो आसा 8:30 आणि 45 सेकंद. आणि आता ह्या सभेन तुमकां मुखार आयकूंक दिता सदाभार गितांची कार्यावळ.

सदाबहार गीतांच्या कार्यावळीत तुम्ही ऐकत आहात सुमन कल्याणपूरकर हांचा आवाज. आणि इष्टांनो, जेव्हा मोग जाता त्यांना सगळे वातावरणच सोबीत दिसपाक लागता. हे वारे हो निसर्ग सगळीच कोणाची तरी वाट पळयता असे दिसपाक लागता. आणि त्यांनाच काळजाच्यो सोबीत भावना भायर सरतात. ऐकूया हे मुखावयले गीत गीता दत्त हांच्या आवाजान सदाबहार गीतांच्या कार्यावळीत.

इश्टानो एफ एम रेनबो सभेन तुम्ही आयकतात सदाबहार गीतांची कार्यावळान ह्या खिणाक तुम्ही आयकताले मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हांचो जोड आवाज आणि ह्या कार्यावळीचे कार्यावळीन मुखार आयकूंक दिता मोहम्मद रफी हांच्या आवाजान हो मुखावयलो आवाज.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे राती पुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.